0: सुन लिया आपने यूपी के बोल, आता आयका महाराष्ट्र से तो
1: पुत्र आहोत आम्ही या जागेचे राजे आहोत।